0: 94.6 98.2 MHz ऑरेंज फ्री
1: एमसीच्या घड्याला ते सकाळची ठीक 9 वाजले आहेत.
2: सकाळ बीट्स
3: सकाळ बीट्स

0: स्वागत है या प्रभात बली ऑन दी वेव्स ऑफ रेडियो मनोरंजन संगीत प्रेमी श्रोतानो या संगीतमय वातावरणात या इतका सचय संगीतमय वातावरणात आम्ही निवडलेल्या गाण्यांद्वारे आरंभ करीत असताना आम्हाला विशेष हर्ष होत आहे. आपले प्रत्येक क्षण आनंददायी असो अशी आमची हार्दिक मनोकामना आहे. तेव्हा आपला हा दिवस शुभ असावा हीच देवापाशी आमची प्रार्थना.
1: गणपतीचा बोल.
2: गा

बाप्पाचा शुभ आशीर्वादाने सर्वाना शुभ आशीर्वाद लाभो सर्वांची प्रकृती उत्तम व छान असो अशी बाप्पाच्या चरणी आमची विनम्र प्रार्थना आहे। तर या सद्भावनेनेच वळूया दुसऱ्या गीताकडे। तर चला कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून ऐकूया केतकी माते गावकर जावेद अली यांनी आपल्या सुस्वरात व्यक्त केलेले छंद प्रीतीच्या या चित्रपटासाठी।

प्रीतीच्या या भावमधुर चित्रपट गाण्यानंतर रसिकहो सादर करीत आहोत संगीत हल्दीपूर यांनी आपल्या मधाळ आवाजात व्यक्त केलेले एम एस धोनी चित्रपटासाठी हे पुढील गीत धुंदीचा क्षण हा ओला ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन या प्रभातवेळी खास तुमच्या मनोरंजनासाठी

खरच किती गोर असतं ना आपले मन, कुणाच्या आठवणीत जगत असतं. आणि आशा करते की त्या व्यक्तीनेही आपल्याला थोडी तरी मिस करावे. असेच एक सुंदर रोमॅन्टिक ट्रॅक रसिक हो या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत, टेकन फ्रॉम द मूव्ही भिकारी. सो लेट्स एन्जॉय दिस वन राईट ऑन 94.95.6 and 98.2 megahertz radio on your favorite channel RM3 Radio Manuranjan.

संगीत मनाला स्फूर्ती प्रदान करतात तेव्हा आपल्या मनाला आनंदी ठेवण्यासाठी आम्ही निवडलेल्या गीतांचा आस्वाद तुम्ही अवश्य घ्या या प्रभातवेळी. जसराज जोशी, आदर्श शिंदे यांच्या गजरात ऐकूया तू तिथे असावे मूवी मधून.

तैकोनिया प्रभात वेले तुमचा प्रतीक्षण आनंद आनंद ऐकरा तर चला पुढील गीत ऐकूया अभिजीत सावंत व विश्वजा जाधव यांच्या सुमधुर आवाजात.

म्यूजिक लवर्स मनात खूप काही असूनही ओठांवर काहीच येत नाही. तू येताच समोर तुझ्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. का ग अबोल ही प्रीत माझी तुला कधीच कळत नाही आणि तुझ्याशिवाय आता ह्या मनाला माझ्या दुसरं काही सुचत नाही. असेच एक सुंदर रोमॅन्टिक ट्रॅक या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत. रसिक हो, एन्जॉय करा. टेकन फ्रॉम द मूव्ही देवा एक अतरंगी. तू भेटणारे रोज रोज नव्याने.

या मधुर गाण्यांच्या आस्वाद तुम्ही अवश्य घेत आहात संगीतप्रेमी श्रोत्यांनो. या प्रभातवेळी अशी मी अपेक्षा करते. तेव्हा सकाळ बीच या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे हरिहरन महालक्ष्मी आयर या दोघांच्या आवाजातला

संगीत प्रेमी श्रोत्यानो चालू करिता होता प्ला संगीतमय कार्यक्रम माझा हृदयाची हुरपरे या अप्रतिम मधुर गाण्याने द वॉइसेस ऑफ हर्षवर्धन वावरे व सुनाली सुनावणी

एनसी शगडलात सकाळची पावणे 10 वाजले आहेत. संगीत प्रेमी श्रोत्यांनो, चालू करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम. यापुढील अप्रतिम कोळी गाण्याने हर्षवर्धन वावरे, सुशांत व सखी कलाकारांच्या सुस्वरात. आणि हे पुढील कोळी गीत सर्व कोळी चाहत्यांना

संगीत प्रेमी श्रोत्यानो आम्ही वाजवीत आहोत द टायटल ट्रॅक टेकन फ्रॉम द आल्बम आता माझी हाटली इन द व्हॉइसेस ऑफ आदर्श शिंदे व कविता निकम.

आतामाझी हटली या टाइटल ट्रैक नंतर संगीत प्रेमी श्रोत्यानो या एका तासाच्या या सकाळ बीज कार्यक्रमाची समाप्ती करण्यासाठी आम्ही वाजवित आहोत अपर्णमयी करव सहगायकांच्या आवाजातला वेसावकरांचे हे पुढील कुलगीत आणि ह्याच कोळी गाण्यासवे सादर करण्यात आलेला आजचा आपला हा एका तासाचा संगीतमय कार्यक्रम इथेच संपत आहे. इतर कार्यक्रम चालू असणाराच आमचे वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन तेव्हा या गाण्यांचा आस्वाद तुम्ही अवश्य घ्या. दिवसाच्या प्रत्येक क्षण तुमच्यासाठी सुखदायक मंगळदायक ठरो ही सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.